आहिनि प्रोग्राम ईद जो रोशन सुबुह ऐं तव्हां सां गॾु अवां जो मेज़बान नेमत अल्लाह जुणे जो ऐं साईं मुंहिंजा अव्हां खे वरी बि दिलि जे गहरनि सां ईद लुज़ा जे पुर मुसरत मौक़े ते ईद मुबारकूं ऐं साईं मुंहिंजा कंहिं ईद मेरनि कपिड़नि में कई कंहिं भलनि कपिड़नि में पई कई पर कंहिं सां महबूब गॾु कंहिं खां महबूब जुदा हर कंहिंजो ईद करण जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे को कीअं बि ईद मल्हाए को कीअं बि ईद मल्हाए पर जंहिं दोस्त सां महबूब अचानक मिली वञे त पोइ छा थींदो जीअं अचानक पंहिंजो रोड वेंदे रस्ते वेंदे ऐं अॻियां ब्रेकर अची वेंदो आहे ऐं ब्रेक ॾिबी आहे या जेको आहे सो अचानक अॻियां जेको आहे सो माल अची वेंदो आहे या को नंढो ॿार अॻियां अची वेंदो आहे त ज़रूर ब्रेक लॻंदी आहे ऐं जेको आहे सो ब्रेक जेको आहे सो स्लिप बि थी वेंदी आहे तव्हां खे इहो ॿुधायां पर जेकॾहिं न अचण वारो माण्हू अचानक अचे त उन जॻह ते बि ब्रेक न लॻंदी आहे वरी दिलि स्लिप थी वेंदी आहे हाणे दिलि स्लिप थी वञे ईद जे ॾींहुं दिलि स्लिप थी वञे उहो कीअं अचो त ॿुधाऊं पिया गाने जे आवाज़ में ऐं अंदाज़ में त जेको आहे अव्हां खे बि इनशाला पसंदि ईंदो वणंदो त महबूब साम्हूं अचे दिलि स्लिप थी वई।

0: उन कंदा आहिनि उन लाइ छा चवणु चाहियो था त बाबा कोई नसीहत ॾे उन्हनि खे त किन कचरो जेको आहे पंहिंजे जेका मौजूदा स्पॉट्स आहिनि उन्हनि ते उछलायो न या बसि हर जॻह ते किन कचरो पियो हूंदो आहे
1: अरे बिल्कुलु इहा तव्हांजी बहितरीन ॻाल्हि आहे जेको गंद कचरो आहे हिनजी असांखे वधि में वधि सफ़ाई करणु घुरिजे ऐं सफ़ाई निस्त ईमान आहे ऐं असांजे नबी साईं जो ख़ुदि फरमान आहे त बाबा सफ़ाई रखो सफ़ाई निस्त ईमान आहे जेको सफ़ाई रखे थो उहो अलहमदिल्ला हुनजी सिहत साफ़ सुथरो रहंदो
0: बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु ऐं तव्हांजो पाड़ो अगरि सुठो हूंदो साफ़ हूंदो त माण्हू तव्हांजी तारीफ़ कंदा